हे अकाल पुरख अपने पंथ दे सदा सहाय दाता रजिया श्री ननकाना साहेब अते होर गुरुद्वारे गुरु धामा दे